श्रोते हो, आपण नेहमीच उद्याच्या काळजीमध्ये आजचा दिवस जो काही आहे तो घालवत असतो, पण आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? एका राजाला नेहमी तीन प्रश्न जे आहेत ते पडत असतात, तर ते म्हणजे असे की कोणतंही काम सुरू करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती, हा पहिला प्रश्न. दुसरा असा की आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा माणूस कोण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं काम कोणतं. तर तो राजा अनेक विद्वानांना विचारतो पण त्याला उत्तर काही मिळत नाही. शेवटी तो जंगलामध्ये एका ज्ञानी साधूंकडे जातो आणि साधू राजाला त्याच्या कृतीतून खूप सुंदर असं उदाहरण जे आहे ते देतात आणि उत्तर देतात. ते म्हणतात की राजा, आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे आत्ताची वेळ, ज्याला आपण प्रेझेंट मोमेंट असं म्हणतो, ती वेळ. कारण फक्त याच वेळेवरती आपलं नियंत्रण असतं. किती खरं आहे ना हे. आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा माणूस तोच असतो जो आत्ता या क्षणी तुमच्या सोबत आहे. कारण उद्या कोण सोबत असेल हे कोणालाच माहिती नसतं. आणि राजा जो त्याला शेवटचा प्रश्न विचारतो ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम कोणतं, तर त्याचं उत्तर ते जे साधू आहेत ते असं देतात की आत्ता जो माणूस तुमच्या सोबत आहे त्याचं भलं करणं आणि त्याला आनंद देणं हेच सगळ्यात महत्त्वाचं काम. श्रोते हो, किती साधा आणि सोपा विचार आहे हा. आपण उद्याच्या काळजीमध्ये पडतो पण जे लोक आत्ता आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष काही अंशी करत असतो, आणि त्यामुळे आत्ताची वेळ, आत्ताची माणसं आणि त्यांच्याशी प्रेमाने वागणं हेच खरं जगणं आहे, नाही का?

श्रोतेहो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

श्रोते हो, एखादी वाईट सवय लागणं हे खूप सोपं असतं, नाही का? पण ती मोडणं आपल्याला कठीण का जातं? एक गुरु आपल्या शिष्याला घेऊन बागेमध्ये चालत असतात. शिष्याला आळस करण्याची खूप सवय लागलेली असते आणि त्यामुळे गुरु त्याला एका छोट्याशा रोपट्याकडे बोट दाखवतात आणि असं म्हणतात की ते उपटून काढ बरं. शिष्य एका बोटाने ते रोपटं उपटून टाकतो. मग गुरु एका थोड्याशा मोठ्या अशा रोपट्याकडे बोट दाखवतात. शिष्य दोन्ही हातांनी ताकद लावून तेही उपटून टाकतो आणि शेवटी मग गुरु एका मोठ्या आणि जुन्या अशा भक्कम झाडाकडे बोट दाखवतात आणि म्हणतात की आता हे उपटून काढ बघू. शिष्य झाडाला मिठी मारतो, पूर्ण ताकद जी काही त्याच्या अंगातली असेल ती सगळी लावतो, पण ते झाड काही केल्या हलत नाही. तो दमून जातो आणि म्हणतो त्याच्या गुरुजींना असं की गुरुजी हे अशक्य आहे, याची मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर रुजली गेलेली आहेत. गुरुजी हसतात आणि म्हणतात की बाळा, आपल्या सवयींचं सुद्धा अगदी असंच आहे. जेव्हा वाईट सवय नवीन असते तेव्हा ती एका बोटाने सुद्धा मोडता येते, पण जर ती वेळीच मोडली नाही तर तिची मुळं जी आहेत ती इतके खोल घट्ट धरली जातात की नंतर तिला मुळासकट उपटणं अशक्य होऊन जातं. श्रोते हो, आपल्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक छोट्या सवयी असतात, म्हणजे वेळेवरती काम न करणं, रागावणं, त्यासुद्धा मोठ्या झाडासारख्या भक्कम होण्याआधीच आजच उपटून टाकूया, नाही का? आणि छान असं आयुष्य जगूया आणि त्यासोबतच छान असं गाणं ऐकूया.

श्रोते हो, आज मला असं वाटतं आपण एक प्रश्न स्वतःला असा विचारूया की आपण डोक्यावरती नसत्या चिंतांचं किती ओझं घेऊन फिरतो बरं. एक माणूस पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत असतो, तो ट्रेनमध्ये चढतो खरा, पण स्वतःच्या सामानाची मोठी जड बॅग खाली न ठेवता ती स्वतःच्या डोक्यावरतीच घेऊन सीटवरती बसतो. आजूबाजूचे त्याला असं बघून हसायला लागतात आणि टी सी जो आहे तो तिकडे येतो आणि म्हणतो की अहो, ही बॅग डोक्यावरती का घेतली आहे, ती सीट खाली ठेवा की. तो माणूस अतिशय निरागसपणे म्हणतो त्यांना की अहो साहेब, तिकीट फक्त माझंच आहे, ट्रेन आधीच माझं एवढं ओझं वाहून नेते, त्यात मी बॅगेचं ओझं ट्रेनवरती कशाला टाकू, म्हणून मी ती माझ्याच डोक्यावरती पकडून ठेवली आहे. हे ऐकून टी सी हसतो आणि म्हणतो की अहो, तुमची बॅग डोक्यावर तुम्ही ठेवा किंवा खाली ठेवा, शेवटी तिचं जे काही ओझं आहे ती ट्रेनच उचलणार आहे, तुम्ही विनाकारण स्वतःचा जीव का बरं दमवताय. श्रोते हो, आपलं आयुष्यसुद्धा असंच आहे ना, म्हणजे हा निसर्ग, हे विश्व आपली काळजी घेण्यासाठी अत्यंत समर्थ आहे. आपण फक्त माझं कसं होईल किंवा मुलांचं कसं होईल या काळजीची बॅग जी आहे ती विनाकारण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन फिरत असतो. हेच काळजाचं ओझं जे आहे ते आज आपण खाली ठेवूया आणि प्रवासाचा मनसोक्त आनंद घेऊया याच भक्तिगीतांसोबत.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, आता खरंतर वेळ झाली आहे वंदन या कार्यक्रमातून निरोप घेण्याची. परंतु एक छोटीशी बोधकथा तुम्हाला ऐकवते आणि त्यानंतर एक गाणं सुद्धा आपण ऐकूया. तर अनेकदा आपण मंडळी आपलं रोजचं काम करायचं म्हणून फक्त एखादं काम करताना ते उरकत असतो, पण याचा फटका शेवटी आपल्यालाच कसा बसतो हे सांगणारी ही गोष्ट आहे. एका कंपनीमध्ये काम करणारा एक अतिशय हुशार असा म्हातारा निवृत्त सुतार जो आहे तो निवृत्ती घेण्याचं ठरवतो आणि मालकाला त्याचा हा उत्तम कामगार जो आहे तो सोडून जाणार याचं अतिशय वाईट वाटत असतं. आणि म्हणून तो सुताराला असं म्हणतो की जाता जाता माझ्यासाठी फक्त एक शेवटचं लाकडी घर बांधून देशील का. सुतार कामाला लागतो पण आता त्याचं मन हे कामामध्ये रमत नसतं, त्याला फक्त घाईघाईमध्ये काम जे आहे ते सगळं संपवायचं असतं. तो अत्यंत हलक्या दर्जाचं सामान वापरून सुमार दर्जाचं घर असं कसंही उभं जे आहे ते तो करतो आणि काम संपल्यानंतर मालक तिथे येतो आणि त्या घराची जी काही चावी आहे ती थेट सुताराच्या हातामध्ये ठेवतो. तो हसून असं म्हणतो की तो आयुष्यभर माझी प्रामाणिक सेवा केलीस आणि म्हणून हे घर तुझ्यासाठी भेट म्हणून मी देतोय. हे ऐकून सुताराला प्रचंड धक्का बसतो. मला सांगा, जर त्या सुताराला आधीच माहिती असतं की तो हे घर स्वतःसाठी बनवतोय स्वतःसाठी बांधतोय तर त्याने ते कंटाळून असं बांधलं असतं का. श्रोते हो, आपला प्रत्येक दिवस म्हणजे आपण आपल्या आयुष्याचं घर बांधत असतो. आज केलेला कंटाळा आपल्याच आयुष्याला कमकुवत करतो आणि म्हणूनच जे कराल ते स्वतःचं घर बांधतोय याच निष्ठेने करा आणि याच समर्पणाचा भाव व्यक्त करणारं हे सुंदर गीत.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाशामध्ये हलका पाऊस पडला. त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. कमाल तापमान कुलाबा येथे 29 अंश सेल्सिअस, तसंच सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, त्याचप्रमाणे किमान तापमान कुलाबा येथे 25 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे देखील 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे

0% आणि सांताक्रूज येथे 92% आहे. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ असण्याची आणि मध्यम पावसाची देखील शक्यता आहे. कमाल तापमान 33° सेल्सिअस आणि किमान तापमान 24° सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांसाठी सूचना आहेत त्या पुढीलप्रमाणे. सोमालिया किनारपट्टीसह नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या काही भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर तर काही वेळा तो ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. तसेच कोकण आणि गोवा किनारपट्टीसह लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे. या भागामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरीन म्हणजेच कन्याकुमारी भागातही वादळी हवामान राहील. येथे वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर तर काही वेळा तो ताशी 60 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या पार्श्वभूमीवरती मच्छीमारांनी या कालावधीत वर नमूद केलेला कोणत्याही भागामध्ये समुद्रामध्ये जाऊ नये असा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे. श्रोते हो, आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: by WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical start. Real life bath. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ. न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण, तुमचीच सखी कल्याणी. मंडळी, आजची सकाळ एक खूप खास आणि सुरेल अशी आठवण घेऊन आलेली आहे. आज आहे 26 जून, अर्थातच मराठी रंगभूमीवरती ज्यांच्या नावाने साक्षात एक सुवर्णयुग ओळखलं जातं त्या नटसम्राट बालगंधर्वांची आज जयंती. आणि त्यांच्याच या जन्मदिनानिमित्त आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही अशी पानं उलगडणार आहोत, असे काही किस्से आणि आठवणी जागवणार आहोत जे ऐकताना आपण सगळेच थक्क होऊन जातो. तर मंडळी, या प्रवासाला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक गीत.

श्रोते हो, नारायण श्रीपाद राजहंस अर्थातच बालगंधर्व यांचा हा थक्क करणारा प्रवास कधी सुरू झाला माहितीये? तर वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी नारायणरावांचा मुक्काम पुण्यामध्ये त्यांच्या चुलत चुलत्यांकडे म्हणजेच यशवंतराव कुलकर्णी यांच्याकडे होता. यशवंतराव हे खुद्द लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्राच्या कचेरीमध्ये काम करत असत आणि या छोट्या नारायणरावांना गाण्याचं जबरदस्त वेड होतं आणि त्यांचं गळाही अतिशय गोड होता. अशातच एका सुवर्णक्षणी खुद्द लोकमान्य टिळकांना छोट्या नारायणरावांचं गाणं ऐकण्याचा योग आला. मंडळी, त्या कोवळ्या पण अतिशय मधुर आवाजाने लोकमान्य इतके भारावून गेले की बालगंधर्व हा फार सुरेख गातो असं सहज स्फूर्त उद्गार त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं आणि इथूनच खऱ्या प्रवासाची किंवा खऱ्या पर्वाची म्हणूया सुरुवात झाली. लोकमान्यांच्या या एका दाद देणाऱ्या वाक्यामुळे या कलाकाराचं कायमचं असं नामकरण झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना बालगंधर्व या नावाने ओळखू लागला. पण श्रोते हो, या बालगंधर्वांच्या आठवणींचा जो काही खजिना आहे तो आपण उलगडण्यापूर्वी या सुरेल प्रवासाची सुरुवात त्यांच्याच एका अत्यंत गाजलेल्या आणि मनाला भिडणाऱ्या अशा गीताने करूया. ऐकूया बालगंधर्वांच्या आवाजातलं हे सुंदर असं गीत.

श्रोते हो, बालगंधर्वांच्या आयुष्यातला हा पुढचा सांगीतिक प्रवासाचा किस्सा ऐकला ना तर आपल्याला सुद्धा नियतीच्या खेळाचं नवल वाटतं. कधी कधी एका संकटातूनच माणसाच्या यशाचे दरवाजे कसे उघडतात बघा. 1904 सालची गोष्ट आहे. नारायणरावांना एका कुत्र्याने चावा घेतला आणि त्याच्या उपचारासाठी बाबा महाराजांनी त्यांना थेट कोल्हापुरामध्ये नेलं. तिथे त्यांच्या मधुर गाण्याची भुरळ खुद्द कोल्हापूरचे अधिपती शाहू महाराज यांना पडली. आणि श्रोत्यांनो, महाराजांच्या असं लक्षात आलं होतं की या मुलाला उजव्या कानाने नीट ऐकू येत नाही आहे. खुद्द नारायणरावांनीच महाराजांना अतिशय निरागसपणे ते सांगितलं होतं की माझा उजवा कान फुटल्यामुळं मला कानानं नीट ऐकू येत नाही. आणि हे ऐकून महाराजांनी नारायणरावांच्या कानावरील उपचारांसाठी त्यांना मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वेल यांच्याकडे पाठवलं. आणि खऱ्या योगायोगाला इथूनच सुरुवात झाली, कारण त्याचवेळी किर्लोस्कर नाटक मंडळींचा मुक्कामसुद्धा जो आहे तो मिरजेमध्येच होता. आणि महाराजांनी किर्लोस्कर मंडळींना या मुलाची उत्तम व्यवस्था ठेवण्यास आवर्जून सांगितलं होतं. डॉक्टर वेल यांचे उपचार सुरू असताना एक दिवस किर्लोस्कर मंडळीतील दिग्गजांसमोर बालगंधर्वांच्या गाण्याची मैफल रंगली आणि त्यांनी जेव्हा रामराज्यवियोग नाटकातील धन्य जाहला माझा राम पाहिला ही भैरवी गायली तेव्हा देवल मास्तर जे होते ते अत्यंत खुश झाले. आणि त्यांनी लगेचच नारायणरावांना नाटकाकडे वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केला. औषधोपचारासाठी पाहुणा म्हणून आलेला हा मुलगा पुढे याच रंगभूमीचा सम्राट बनला. अशा या अजब आणि रंजक योगायोगाची आठवण म्हणून आपण त्यांचंच एक गाजलेलं गाणं ऐकूया.

श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

श्रोते हो, आज आपण बालगंधर्वांच्या आठवणींमध्ये रेंगाळतोय. आपल्याला असं वाटत असेल की रंगमंचावरचा झगमगाट आणि टाळ्यांचा कडकडाट म्हणजे एकदम सुखाचं असं आयुष्य आहे, पण बालगंधर्वांनी या कलेसाठी केवढा मोठा त्याग केला आहे हे ऐकून आपण सुन्न होतो. 12 मार्च 1911 तो दिवस, खाडीलकरांच्या मानपमान या बहुचर्चित नाटकाचा पहिला खेळ रंगणार होता आणि प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. पण दुर्दैव कसं दबा धरून बसलं होतं बघा. आदल्याच रात्री म्हणजे 11 तारखेला बालगंधर्वांच्या एकुलत्या एक चिमुकल्या कन्येची प्रकृती अचानक बिघडली आणि 12 तारखेचा सूर्य उजाडण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाला. कंपनीवर

आणि बालगंधर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळला. व्यवस्थापक मुजुमदारांनी सुद्धा आजचं नाटक रद्द करावं असा निर्णय जो काही आहे तो घेऊन टाकला होता. पण मंडळी, इथंच तर खऱ्या कलावंताची रंगभूमीवरची जी काही निष्ठा आहे ती दिसून येते. जेव्हा मुजुमदारांनी बालगंधर्वांना असं म्हणाले की आजचं नाटक आपण बंद ठेवायचं असं ठरवलं आहे, तर तेव्हा डोळ्यातले अश्रू लपवत बालगंधर्वांनी अत्यंत धैर्याने सांगितलं की झालं ते झालं, नाटक बंद ठेवू नका. पोटाच्या गोळ्याला गमावल्याचं दुःख मनामध्ये दाबून बालगंधर्व भामिनीच्या वेशामध्ये रंगमंचावरती उतरले आणि त्यांनी टकमक पाही या पहिल्याच पदावरती आपल्या सुरांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या महान कलावंताच्या रंगभूमीवरील या अफाट निष्ठेला नमन करत ऐकूया मानपमानमधील तेज अजरामर नाट्यगीत.

श्रोते हो, मागचा किस्सा ऐकून खरंच मन भरून आलं ना, आलं होतं ना. पण खऱ्या कलाकाराचा प्रवास जो आहे तो असाच असतो. आता बालगंधर्व म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्यांचे भरजरी शालू, त्यांचे दागिने, त्यांची ती नखरे लदा, त्यांच्या वेशभूषेची आणि शालूंची तर त्या काळी एवढी चर्चा असायची की तत्कालीन सुशिक्षित स्त्रियाही त्यांच्या फॅशनचं अनुकरण करत असत. गंधर्व नाटक मंडळीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मुकनायक, मानपमान, विद्याहरण या नाटकांच्या नायिकांसाठी गोविंदराव टेंबे यांनी एक खास मोहीमच अशी राबवली होती. त्यांनी थेट बडोदे आणि देवास इथे सफर करून 15-20 उंची शालू आणि जरीकाठी लुगडी अशी मिळवली होती. आणि श्रोते हो, हे शालू काही साधेसुधे नव्हते. हां, बडोद्याचे सरदार वाघोजीराव शिर्के आणि देवासच्या राणी अक्कासाहेब यांच्यासारख्या राजघराण्यातील व्यक्तींच्या मदतीने त्यांनी हे कपडे जे आहेत ते मिळवले होते. गोविंदराव टेंबे स्वतः त्यांच्या आठवणीमध्ये असं सांगतात की तत्पूर्वी नाटकामध्ये कधीही आणि कोणीही न वापरलेले असे ते अत्यंत मौल्यवान असे शालू होते. आणि ते कपडे पाहण्यासाठी पुण्यामध्ये अक्षरशः लोकांची झुंबड उडत असे. स्वतःच्या मालकीच्या कंपनीच्या सुरुवातीलाच राजघराण्यातले शालू नेसण्याचा

श्रोते हो, आत्ता आपण बालगंधर्वांच्या ज्या उंची शालूंची आणि श्रीमंतीची चर्चा केली ना, त्याचा अगदी उलट आणि बालगंधर्वांची कलेवरची खरी भक्ती जी आहे ती दाखवणारा हा पुढचा किस्सा आहे. उंची कपड्यांचे आतोनात शौकीन असणारे आपले बालगंधर्व कलेसाठी कितीही झोकून देऊ शकत होते हे राम गणेश गडकरांच्या एकच प्याला या नाटकाच्या वेळी सिद्ध झालं. गंधर्व मंडळींसाठी नवीन नाटकाची चर्चा सुरू असताना गडकरांनी बालगंधर्वांना थेट विचारलं होतं की नारायण राव, माझ्या नाटकामध्ये तुम्हाला फाटकं लुगडं नेसून दळावं लागेल, आहे का कबूल? तर गडकरांना वाटलं होतं की उंची कपड्यांवरती लुब्ध असणारे असे बालगंधर्व याला नकार देतील,

पण मंडळी, बालगंधर्व हे जातीवंत नट होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गडकरांना उत्तर दिलं की फाटकल उघडच काय, पण गोंडपाट नेसून सुद्धा आम्ही काम करायला तयार आहे, पण तुमचं नाटक आम्हाला पाहिजे. आणि खरोखरच श्रोतांनो, सिंधूच्या त्या फाटक्या लुगड्यातला अत्यंत कारुण्यपूर्व भूमिकेने आणि मधाळ पण तितक्याच आर्तसुरांनी बालगंधर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः रडवलं. आणि त्या साध्या आणि फाटक्या वेशातही त्यांचं कलासौंदर्य उठून दिसलं. सिंधूच्या याच आर्त आणि करुण भावनेला उजाळा देत ऐकूया एकच प्यालामधील हे अतिशय हृदयस्पर्शी गाणं.

श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. आणि आज आपण बालगंधर्व यांच्या आठवणी जागवत आहोत. त्यातलाच हा जो काही पुढचा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे तर तो ऐकून आपल्याला सगळ्यांनाच त्यांच्या देशप्रेमाची आणि सामाजिक भान जपणाऱ्या या कलावंताचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, ही गोष्ट 1921 सालची. 1921 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंड उभारण्याचं ठरवलं होतं. या राष्ट्रीय कार्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं अशी इच्छा त्या काळातील महान गायक नट केशवराव भोसले आणि डॉक्टर भडकमकर यांनी व्यक्त केली. केशवराव भोसले हे स्वतः ललितकलादर्श या स्पर्धक नाटक कंपनीचे मालक आणि अतिशय लोकप्रिय असे नट होते. पण श्रोते हो, कलेच्या आणि देशाच्या हितासाठी हे दोन दिग्गज एकत्र आले. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी मिळून संयुक्त मानपमान या नाटकाचा प्रयोग सादर करायचं ठरवलं आणि मंडळी एकाच मंचावरती धैर्यधर म्हणून केशवराव भोसले आणि भामिनी म्हणून साक्षात बालगंधर्व. विचार करा तो प्रयोग कसा रंगला असेल. 8 जुलै 1921 रोजी मुंबईमध्ये हा ऐतिहासिक प्रयोग झाला आणि या एकाच प्रयोगातून त्या काळी तब्बल 16,000 रुपयांचे विक्रमी उत्पन्न जे होतं ते मिळालेलं होतं. आणि विशेष म्हणजे खर्च वजा जाता ही संपूर्ण जी काही रक्कम आहे ती या कलाकारांनी टिळक स्वराज्य फंडला अर्पण केली. आणि श्रोते हो, स्वतःच्या लोकप्रियतेचा देशासाठी असा उपयोग करणारे खरोखरच हे कलावंत जे होते ते महान होते. चला तर मग याच ऐतिहासिक मानपमान नाटकाची आठवण म्हणून ऐकूया एक अतिशय बहारदार असं नाट्यगीत.

कलावंत हा फक्त टाळ्या आणि पैशांचा भुकेला असतो असा एक सर्वसामान्य समज आहे, पण बालगंधर्वांनी आपल्या स्वाभिमानातून हा समज कसा खोटा ठरवला याचा किस्सा खरोखरच अंगावरती काटा आणणार आहे. मंडळी, 1921 सुमारास गंधर्व नाटक मंडळींवर तब्बल 180,000 रुपयांचं प्रचंड असं कर्ज झालेलं होतं. बालगंधर्वांच्या कलेवरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनेक हितचिंतकांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी बालगंधर्वांना मदत करण्यासाठी चक्क 1,00,000 रुपयांची थैली, अर्थातच निधी जो काही आहे तो अर्पण करण्याची इच्छा दाखवली. त्या काळामध्ये 1,00,000 रुपये म्हणजे किती प्रचंड रक्कम असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण आश्चर्याची गोष्ट बघा श्रोते हो, बालगंधर्वांनी अत्यंत नम्रपणे आणि ठामपणे ही जी काही थैली आहे

पैशांची ती स्वीकारण्यास नकार दिला, कारण अशी देणगी स्वीकारणं त्यांना स्वतःची मानहानी वाटली. आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की माझ्या चुकीमुळे झालेलं हे जे कर्ज आहे ते मलाच फेडलं पाहिजे. आणि खरोखरच श्रोते हो, कोणत्याही मदतीविना स्वतःच्या कलेवर आणि अहोरात्र मेहनतीवरती त्यांनी पुढे हे सगळं कर्ज फेडून दाखवलं. पैशांपेक्षा स्वाभिमान आणि कलेवरच्या निष्ठेला महत्त्व देणाऱ्या या निस्सीम कलाकाराला माझा सलाम. त्यांच्याच या तेजस्वी निष्ठेला उजाळा देत ऐकूया त्यांच्याच आवाजातलं हे अजरामर गीत.

श्रोते हो, एखाद्या कलाकाराला प्रेक्षकांनी वन्स मोर दिला तर तो कलाकार सहसा तेच गाणं पुन्हा गाऊन दाखवतो. पण आपले बालगंधर्व काही साधे सुधे गायक नव्हते, ते सुरांचे जादूगार होते. आणि त्यामुळे या जादूचा असा एक भन्नाट किस्सा आहे. बालगंधर्वांना शास्त्रीय संगीताची इतकी सखोल जाण होती की ते एकाच पदामध्ये वेगवेगळे रंग भरू शकत असत. खाडीलकरांच्या विद्याहरण या नाटकामध्ये बालगंधर्व देवयानीची भूमिका करायचे. आणि या नाटकातलं आता राग देई मना हे अत्यंत लोकप्रिय असं पद बालगंधर्व सुरुवातीला बागेश्री रागामध्ये गात असत. आणि पण खरी जी काही कमाल आहे ती पुढेच आहे. जेव्हा प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होऊन वन्स मोर अशी फरमाईश यायची, तेव्हा बालगंधर्व पुन्हा तेच पद गायचे. पण यावेळी ते चक्क मालकंस रागामध्ये गायचे. मंडळी विचार करा, एका क्षणात रागाचा बाज बदलून तेच गाणं दुसऱ्या रागामध्ये अत्यंत लीलया आणि अचूक गाऊन दाखवणं हे केवळ बालगंधर्वांसारख्याच

अलौकिक गंधर्वालाच शक्य होऊ शकतं. आणि श्रोत्यांना अक्षरशः बेड लावणाऱ्या त्यांच्या या सांगीतिक किमयेची आठवण म्हणून आपण ऐकूया विद्याहरण नाटकातलं तेच अजरामर असं नाट्यपद.

0: शोधेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: मंडळी, खऱ्या कलेला भाषेचं आणि प्रांताचं कोणतंही बंधन नसतं हे बालगंधर्वांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. बालगंधर्व हे केवळ मराठी प्रेक्षकांचेच लाडके नव्हते, तर त्यांनी अमराठी लोकांनाही कसं वेड लावलं होतं, तर त्याची ही गोष्ट आहे 1916 सालची, जेव्हा एक गंधर्व नाटक मंडळीने मुंबईच्या रंगभूमीवरती स्वयंवर हे नाटक आणलं होतं. आणि या नाटकातल्या बालगंधर्वांच्या रुक्मिणीच्या भूमिकेने आणि भास्करबुवा बखले यांनी दिलेल्या

अप्रतिम चालींनी अशी काही जादू केली की संपूर्ण मुंबई या नाटकाने भारून गेली होती. श्रोते हो, आपल्याला नवल वाटेल, पण मुंबईतले गुजराती आणि मुलतानी व्यापारी सुद्धा मराठीतले हे स्वयंवर नाटक पाहण्यासाठी अक्षरशः तुटून पडत होते. आणि त्या काळामध्ये गुजराती रंगभूमीवरचे एक प्रसिद्ध स्त्री भूमिका करणारे नट जयशंकर सुंदरी हे सुद्धा बालगंधर्वांचे मोठे चाहते होते. आणि बालगंधर्वांचा अभिनय डोळ्यासमोर ठेवून ते स्वतःच्या चुका सुधारत असत. मुंबईतल्या या अमराठी प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमुळे त्या काळी असा प्रघातच पडला होता की स्वयंवर म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजेच स्वयंवर. संगीताने भाषेच्या भिंती कशा तोडल्या याचा हा उत्तम पुरावा आहे. चला तर मग याच मखमली स्वराची जादू पुन्हा एकदा अनुभवूया या पुढच्या गाण्यातून.

श्रोते हो, या सुरेल आणि सोनेरी आठवणींच्या प्रवासामध्ये वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. आणि आज आपण बालगंधर्वांच्या आयुष्यातले कितीतरी रंग जे आहेत ते उलगडले, पण आजच्या या विशेष पर्वाचा समारोप करताना एका अशा क्षणाची आठवण आपण जागवूया ज्याने सिद्ध केलं की बालगंधर्व हे केवळ नाव नाही तर तो आपल्या महाराष्ट्राच्या श्वासात भिनलेला एक चिरंतन नाद आहे. मंडळी, 1964 सालची ती गोष्ट आहे जेव्हा बालगंधर्वांना 75 वर्ष पूर्ण झाली होती आणि मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती त्यांचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला होता. श्रोते हो, आपल्याला कल्पना सुद्धा करवणार नाही, पण त्यावेळी आपल्या या देवाचं दर्शन घेण्यासाठी तब्बल 2.5

लाखांचा प्रचंड असा जनसमुदाय तेथे लोटलेला होता आणि जमलेला होता. आणि एका कलावंतावरती जनतेनं हे किती अफाट प्रेम करावं ना, ह्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. हे प्रेम, ही भक्ती त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या तपश्चर्येतून मिळवली होती. आज बालगंधर्व शारीरिक रूपामध्ये जरी आपल्यात नसले तरीसुद्धा जोपर्यंत मराठी मातीमध्ये संगीताचा नाद घुमतोय तोपर्यंत बालगंधर्वांचा तो मखमली स्वर आपला काळजात कायमचा रुंजी घालत राहील. याच मंगलमय आणि कृतज्ञ भावनेने आज आपण रेनबो फंडेच्या उत्तरार्धा पूर्वार्धामध्ये इथेच थांबूया. आणि जाता जाता एक या पर्वाची सांगता करणारं असं एक अजरामर गीत जे आहे ते आपण ऐकूया. 107.1 MHz FM रेनबो वाहिनीवर.

श्रोतेहो, ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतर ठीक 7:20 आपण भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खुले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
0: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत, त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षकांनी उपस्थित

नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: What's up in life? One more calm. Ethan O'Aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical start. Real life baat. Cinema natak. Bhatkan dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्स मुंबई आकाशवाणीचे FM रेनबो वाहिनी आणि तुमच्या सोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. तर मंडळी रेनबो फंडेच्या या रंगतदार उत्तरार्धामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. म्हणजे गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर कौलारू असं घर, हिरवीगार शेतं, तारावरच्या गप्पा आणि मातीचा तो अस्सल असा सुगंध. नाही का, आपल्या प्रत्येकाची नाळ कुठल्या ना कुठल्या तरी गावाशी ही जोडलेली असतेच. पण मंडळी, आज मी तुम्हाला अशा काही गावांची सफर घडवून आणणार आहे जे या पारंपरिक व्याख्येपेक्षा थोडीशी खूपच जास्त वेगळी आहेत. आज आपण भेट देणार आहोत अशा महाराष्ट्रातल्या काही गावांना ज्यांनी एक अनोखा ध्यास घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं होण्याचा असा मान पटकवला. विचार करा, एखादं असं गाव जिथे घराघरामध्ये पुस्तकांचे ढीग आहेत अनेकांनी ओळखलंच असेल, किंवा असं गाव जिथे हवेमध्ये फक्त रंगेबेरंगी फुलपाखरंच उडत आहेत. कोणती आहेत ही गावं आणि त्यांनी काय असा चमत्कार साधलाय, या सर्व अतरंगी आणि सप्तरंगी गावांची रंजक सफर आज आपण करणार आहोत. पण त्याआधी गावाकडची आणि मातीची ओढ लावणारी एक सुंदर आठवण या गोड गाण्यातून ऐकूया.

श्रोते हो, आज आपण फिरतोय महाराष्ट्रातल्या अशा काही हटके गावांमध्ये. सुरुवात करूया निसर्गरम्य अशा सातारा जिल्ह्यातून. महाबळेश्वरला जाताना तुम्ही भिलार हे गाव नक्कीच ऐकलं असेल. आणि हे भिलार म्हणजे महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं सगळ्यात पहिलं असं पुस्तकांचं गाव आहे. या संपूर्ण गावामध्ये घरं, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वाचनासाठी हजारो अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसोबतच इथल्या साहित्याचा गोडवा पर्यटकांना भुरळ घालतोय. साताऱ्यातच महाबळेश्वर तालुक्यामध्ये आणखी एक गोड असं गाव आहे मांघर. हे देशातलं महाराष्ट्रातलं हे पहिलं मधाचं गाव आहे. इथल्या बहुसंख्य कुटुंबांनी मधमाशी पालन स्वीकारून मध उत्पादन आणि मध पर्यटन अर्थातच ॲग्रो टुरिझम ज्याला आपण म्हणतो तर ते विकसित केलेलं आहे. निसर्गाचा समतोल राखत रोजगाराची ही किती आगळी वेगळी कल्पना आहे नाही का. आणि साताऱ्यातलं फलटण तालुक्यातलं धुमाळवाडी हे गाव हे महाराष्ट्रातलं पहिलं फळांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये तब्बल 19 अधिक प्रकारच्या फळबागांची मोठ्या प्रमाणावर ते लागवड होते. पेरू असेल, सीताफळ, आंबा, डाळिंब अशा फळांच्या बागांनी हे गाव अक्षरशः बहरून आलं आहे. आणि या फळांचा आस्वाद घ्यायला एकदा तरी या सर्व गावांमध्ये जायलाच हवं. आणि चला तर मग याच गोडव्यामध्ये ऐकूया अजून एक सुरेल गीत.

हा एक स्वर्गीय असा अनुभव तिथे असतो. सिंधुदुर्गामध्येच वेंगुर्ला तालुक्यातलं उभादांडा हे जे गाव आहे हे सुद्धा असंच खास आहे, कारण कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं हे जन्मगाव आणि म्हणूनच या गावाला कवितांचं गाव म्हणून ओळख मिळाली आहे. या गावातच जागोजागी कवितांचे फलक उभारलेले असून इथल्या हवेमध्ये जणू शब्द आणि सूर तरंगताना आपल्याला दिसतात. आणि हो, निसर्गाकडूनच ऊर्जा घेण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातलं पाटण तालुक्यातलं मान्याची वाडी हे आहे महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम. या गावाने आपल्या विजेची जी काही गरज आहे ती पूर्णपणे सौर ऊर्जेतून भागवलेली आहे. पर्यावरणाचं रक्षण आणि विजेची बचत असा हा दुहेरी संगम हा खरोखरच कौतुकास्पद आहेच. आणि त्यामुळे ऐकूया निसर्गाला साद घालणारं हे गीत.

श्रोते हो, आता वेळ झाली अशा गावांना भेट देण्याची ज्यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत धाडसी असं पाऊल उचललं होतं. मंडळी, बदल स्वीकारणं हे कधीच सोपं नसतं, पण त्यातही बदल तंत्रज्ञानाचा असेल तर अनेक व्यवहारिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला येत असतात. पण ठाणे जिल्ह्यातल्या धसई गावानं 2016 काळामध्ये असाच एक ऐतिहासिक प्रयोग केला होता. महाराष्ट्रातील पहिलं कॅशलेस गाव होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. तसंच अमरावतीसारख्या दुर्गम भागात

त्या हरिसाल गावात गावाने सुद्धा देशातले पहिले डिजिटल गाव होण्याचा आणि नागपूरच्या पाचगावने सुद्धा गाव वायफाय करण्याचा प्रयत्न केला होता. श्रोते हो, आज वास्तवात जर आपण पाहिलं तर इंटरनेटच्या समस्या असतील, विजेचा लपंडाव असेल आणि काही तांत्रिक अडचणींमुळे या गावांना पुन्हा म्हणजे जुन्याच अशा रोख व्यवहाराचा जो काही मार्ग होता, जी काही वाट होती, तर त्या वाटेवरती पुन्हा यावं लागलं हे खरं आहे. पण त्यांचा हा डिजिटल जो काही प्रयोग होता तो 100% यशस्वी झाला नसला तरीसुद्धा तो पूर्णपणे नाकारता येणार नाही, कारण खेड्यापाड्यातल्या या माणसांनी शहरातल्या लोकांच्याही आधी तंत्रज्ञानाला भिडण्याचं जे धाडस दाखवलं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. यश मिळो वा न मिळो, प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं असतं, नाही का? आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये असाच एखादा धाडसी प्रयत्न जो आहे तो करता यायला हवा. आणि आजची ही रंगतदार आणि वास्तववादी जी काही सफर आहे, गावांची सफर आहे महाराष्ट्रातल्या, ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि तोपर्यंत ऐकत रहा 107.1 MHz वर मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: मुंबईतला पारशी समाज मुळातच धनाढ्य आणि परोपकारी. व्यापारातून कमावलेलं धन पुन्हा समाजाला परत करायचं या भावनेतून समाजसेवा करणारा याच समाजातले जमशेटजी जिजीभाय. त्यांच्या पत्नी लेडी आवाबाई जमशेटजी त्यांच्यासारख्याच दानशूर.
2: आवाबाई मुंबईतले धनाढ्य व्यापारी फ्रामजी नुसेरवांजी बाटलीवाला यांची कन्या. जमशेदजी जिजीभॉय हे फ्रामजींचे भाचे. जमशेदजी आपल्या मामाचं बोट धरूनच व्यापारात आले होते. अंगभूत हुशारी, तल्लख बुद्धी आणि कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी स्वतंत्र व्यापारात जम बसवला.

0: आणि लवकरच ते मुंबईतले यशस्वी व्यापारी म्हणून नावारूपाला आले. आपल्या भाच्याचं कर्तृत्व पाहून फ्रामजींनी आपली कन्या आवाबाई हिचा विवाह जमशेटजींबरोबर लावून दिला. त्या विवाहात आवाबाईंना स्त्रीधन म्हणून फ्रामजींकडून खूप मोठी रक्कम देण्यात आली.
1: या रकमेतूनच माहीमच्या खाडीवर पूल बांधायचं त्यांनी मनावर घेतलं आणि आपला मनसुबा यजमान जमशेटजींना सांगितला. ते तर कर्णाचे अवतार, त्यांना ही कल्पना आवडली नसती तरच नवल. त्यांनी पुलासाठी पैसे देऊ केले पण आवाबाईंनी ते नाकारले. त्यांनी स्वतःच्या स्त्रीधनातून हा पूल उभारण्याचं ठरवलं असल्याचं जमशेटजींना सांगितलं. त्यांनीही पत्नीला पाठिंबा दिला.
0: आवाबाईंनी जमशेटजींच्या माध्यमातून आपला प्रस्ताव सरकारपर्यंत पोहोचवला. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज ऑर्थर यांनाही हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी तो लगेच मंजूरही केला. काही दिवसांनी मुंबई प्रांताच्या सरकारनं आवाबाईंचा प्रस्ताव स्वीकारल्याचं आवाबाईंना कळवलं आणि आवाबाईंनी पुलाच्या बांधकामासाठी देऊ केलेली रक्कम सरकार जमा करण्याची विनंती केली. लगेचच आवाबाईंनी विना विलंब रोख रुपये 1,47,000 सरकारच्या तिजोरीत जमा केले.
1: पुलाची रक्कम जमा केल्यानंतर सरकारच्या इंजिनिअरिंग खात्याने लगेचच कामाला सुरुवात केली. पुलाच्या जागेचा सर्व्हे पूर्वीच झाला होता. आराखडेही तयार होते. त्याच्यावरची धूळ झटकण्यात आली. आराखड्यामध्ये थोडेसे बदल करून लेफ्टनंट क्रॉफर्ड याने 4 कमानी असलेल्या पुलाचा अंतिम आराखडा तयार केला. गव्हर्नर ऑर्थर यांनी आराखडा मंजूर केला. पुलाच्या बांधकामाची जबाबदारी बॉम्बे इंजिनियर्सच्या कॅप्टन क्रुकशँक यांच्याकडे सोपवण्यात आली.
0: दिनांक 8 फेब्रुवारी 1843 या दिवशी माहीम कॉजवेच्या बांधकामाचा नारळ वाढवण्यात आला आणि बांधकामाला सुरुवात झाली. पुढच्या 2 वर्षात माहीमच्या खाडीवर माहीम वांद्रे जोडणारा पूल माहीम कॉजवे तयार झाला आणि मुंबई बेट साष्टीशी कायमचं जोडलं गेलं. मुंबईकर आणि साष्टीकर आता एकमेकांकडे दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी कोणत्याही मोसमात निर्धास्तपणे जाऊ येऊ शकणार होते.
1: दिनांक 8 एप्रिल 1845 ही कॉजवेच्या उद्घाटनाची तारीख मुकरर झाली. समारंभाचं अध्यक्षस्थान गव्हर्नर ऑर्थर भूषवणार होते. लेडी आवाबाई आणि सर जमशेटजी जिजीभॉय या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे बडे अधिकारी, मुंबईतले बडे व्यापारी, सैन्याधिकारी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार होते.
0: ठरलेल्या दिवशी माहीम कॉजवेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं आणि कॉजवे लोकांकरता खुला केला गेला. दुसऱ्या दिवसापासून मुंबईकर आणि साष्टीकर कोणत्याही ऋतूत आणि दिवसाच्या कोणत्याही प्रहरात पुलाचा उपयोग करण्यास मोकळे होते.
1: उद्घाटनाच्या दिवशी कबूतरखान्यानजीकच्या दादर मेन रोड पासून माहीम कॉजवे पर्यंत जाणारा रस्ता स्वखर्चाने बांधून देणार असल्याचं जाहीर करून लेडी जमशेटजींनी मुंबईकरांना आणखी एक गोड बातमी दिली. त्यासाठी लागणाऱ्या 20,000 रुपयांची रक्कमही त्यांनी कार्यक्रमातच गव्हर्नरांच्या ताब्यात दिली.
0: समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गव्हर्नर आर्थर यांनी कॉजवेच्या बांधकामाकरता ईस्ट इंडिया कंपनीनं केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. निधीच्या कमतरतेमुळे कंपनी पूल बांधू शकत नव्हती. त्याचवेळी लेडी आवाबाई जमशेटजींनी पुढाकार घेऊन स्वखर्चानं पूल बांधला आणि मुंबईकरांची एक मोठी अडचण कायमची दूर केली. याबद्दल मुंबईकरांच्या वतीनं लेडी आवाबाई जमशेटजी यांचे आभार गव्हर्नरांनी व्यक्त केले. कॉजवेपर्यंत पोहोचण्याचा मातीचा रस्ता पक्का करण्याकरता आणखी 20,000 रुपये देऊ केल्याबद्दलही गव्हर्नरांनी लेडी जमशेटजी यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे लेडी आवाबाईंच्या सन्मानार्थ या रस्त्याचं नामकरण लेडी जमशेटजी रोड आणि कॉजवेचं नामकरण लेडी जमशेटजी कॉजवे असं करण्यात आलं असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि समारंभासाठी जमलेल्या मुंबईकरांनी हात उंचावून लेडी जमशेटजींच्या नावाचा जयघोष सुरू केला.
1: आपल्या आभाराच्या भाषणात जमशेटजी जिजीभॉय यांनी लेडी जमशेटजींना मुंबईकरांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ईस्ट इंडिया कंपनी आणि गव्हर्नर सर जॉर्ज ऑर्थर

0: यांचे आभार मानून लेडी जमशेटजी यांची एक विशेष विनंती गव्हर्नरांच्या समोर ठेवली. लेडी जमशेटजींनी या कॉजवेच्या वापरासाठी कोणत्याही मुंबईकराकडून, मग तो गरीब असो वा श्रीमंत, शेतकरी असो वा व्यापारी, कोणत्याही प्रकारचा टोल कधीही आकारण्यात येऊ नये अशी सरकारकडे नम्र विनंती केल्याचं सांगितलं. जमशेटजींनी हे सांगताच समोर बसलेल्या मुंबईकरांनी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला. गव्हर्नर आर्थर यांनी मान हलवून लेडी जमशेटजींची ही विनंती मान्य केली.
1: दुसऱ्याच दिवसापासून माहीम आणि वांद्र्याला जोडणारा लेडी जमशेटजी कॉजवे माहीम कॉजवे सुरू झाला आणि लोकांची रहदारी वाढू लागली. मुंबई आणि साष्टी कायमस्वरूपी जोडलं गेलं. दळणवळण सुलभ झालं, तशी वांद्र्यापासून पुढे लोकवस्ती वाढू लागली आणि पश्चिम उपनगर आता आकाराला येऊ लागली.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची.
3: आज आपण ऐकला माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना.

श्रोते हो, छान अशा गप्पांच्या ओघामध्ये वेळ कसा भुरकन निघून जातो कळतच नाही ना. पण घड्याळाचे काटे आता पुढे पडत आहेत आणि वेळेची मर्यादा आपल्याला इथेच थांबण्याची खूण करते. तेव्हा आता मला म्हणजेच आरजे कल्याणीला आजच्या ह्या प्रसन्न आणि ऊर्जावान कार्यक्रमातून निरोप घेण्याची अनुमती द्या. जाता जाता तुम्हाला एकच हक्काचा कानमंत्र देणार आहे, तो म्हणजे आजची ही सकाळ आणि येणारा संपूर्ण दिवस तुम्हाला एकदम भन्नाट, फ्रेश, भरपूर ऊर्जा देणारा जावो. कामाच्या ठिकाणी कितीही डेडलाईन्स असल्या किंवा प्रवासामध्ये कितीही धक्के असले तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि अंगातला उत्साह जरासुद्धा कमी होऊ देऊ नका. रोजच्या जगण्यातली ही सुंदर मजा भरभरून लुटा आणि पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच नव्या कोऱ्या आणि फ्रेश गोष्टींसह. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. श्रोते हो, आज FM गोल्डला 10 ते 1 RJ ममता आणि FM रेनबोला 2 ते 5 RJ गोपी तुमच्यासोबत गप्पा मारायला असणारच आहेत. त्याच्यामुळे नक्की या कार्यक्रम हा कार्यक्रमसुद्धा नक्की आवर्जून बघा. आणि यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र, तसंच 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या अर्थातच राष्ट्रीय बातमीपत्र.

0: to top Group F and set up a round of 32 clash with Morocco. In the ICC Women's T20 World Cup, India defeated Bangladesh by 5 wickets in a Group A clash in Manchester, England last night. Opting to bat first, Bangladesh posted 136 for 8 in the stipulated 20 overs. With this win, India have 6 points in Group A from 3 wins and 1 loss. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
1: Thank you, Anuja. Government lifts Iran war-linked curbs on commercial LPG, writes Hindustan Times. A headline in the Indian Express writes, from Sunday, India will resume tourist visas for Bangladesh nationals. Netra, India's airborne surveillance platform, gets final operational nod, states the Hindu. Sportspersons will now be allowed to carry javelins and bulky sports equipment on trains, even if they exceed the prescribed dimensions, according to the Railway Ministry, except pole vaults, informs the Pioneer. Another headline in the Pioneer writes, government expands QR code tracking to key drug categories to curb counterfeits. And finally, millions breathe easy. As the Times of India reports, CBSE students already in standards 7th to 9th with foreign language can keep their current combination till 10th. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and Queen Maxima of Netherlands discuss India's digital public infrastructure-led revolution. Government restores commercial LPG supplies to pre-crisis levels, withdraws sectoral restrictions. FIR lodged against 8 named accused and several unidentified persons in connection with Ayodhya Ram Mandir donation case. IMF says India continues to be major driver of global economic growth despite economic impact of Iran conflict and higher energy prices. In football, Ecuador advanced to FIFA World Cup knockout stage, beating Germany 2-1 in New Jersey. And in cricket, Shefali Verma powers India to 5-wicket win over Bangladesh in Women's T20 World Cup in Manchester. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी

उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया

केंद्रीय मंत्रालये राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 21 जून रोजी झालेल्या नीट UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1,520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3,000 घरं उध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला.
इंग्लंडमधील मँचेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि

निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थाविरोधातील लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व यंत्रणा आणि व्यक्तींचं अभिनंदन केलं आहे. भारतानं अंमली पदार्थांच्या जागतिक आव्हानाविरुद्ध सर्वात प्रभावी लढा उभारला असून देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित टोळ्यांचं उच्चाटन करण्यात आलं आहे. तसंच अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार कायम असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबई इथल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर इथल्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. समाजसुधारक लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर काढण्यात आलेल्या सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं दसरा चौक इथं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं आज समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क

सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 2619 पदांची भरती यातून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना उद्यापासून 17 जुलैपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. नागरी सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय तसंच पूर्वपरीक्षा वर्षातून 2 ते 3 वेळा घेऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासंबंधीचं पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आशा स्वयंसेविका तसंच 21,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. या प्रस्तावामुळे आरोग्य कर्मचारी आणि कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ होईल. मंत्रालयातील आरोग्य मंत्र्यांच्या समिती कक्षात काल झालेल्या बैठकीत आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसंच पतसंस्था कर्मचारी रेशन दुकानातील कामगार खासगी शाळांचे कर्मचारी स्वयंरोजगार संस्था तसंच वाचनालयातील कर्मचारी अशा 21,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या घटकांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगानं महत्वपूर्ण चर्चा झाली. भूखंडावरील मुद्रांक शुल्काची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना अकोल्याचा जिल्हा निबंधक किरण चौधरी याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इक्वाडोरनं जर्मनीचा 2-1 असा धक्कादायक पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर आयव्हरी कोस्टनं कुरासावर 2-0 असा विजय मिळवत स्पर्धेत पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराग्वे विरुद्ध 2-0 बरोबरी साधत बाद फेरीतलं स्थान निश्चित केलं. क्रिकेट. भारत आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार बेलफास्ट इथं 6:00 सामन्याला सुरुवात होईल. वैभव सूर्यवंशी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं। अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली। या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये

किमतीची अफूज जप्त केली असून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून दोन मोबाईल फोन्स आणि एक वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रति वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शाह म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्यास शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि

सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं.

फिफाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीयेने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर येथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्या दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार सिको, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी, आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। वपू या दोन शब्दावर तमाम वाचक अजूनही प्रेम करतात। आज प्रसिद्ध लेखक वपू काळे यांचा स्मृतिदिन आहे। वपू मुंबई महानगरपालिकेत पेशाने वास्तुविशारद होते, पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मराठी मातृभाषेत लिहिली याला तोड नाही। वपूंचं मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारं, समृद्ध करणार आहे। आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फॉर द रोड, रंगमानाचे माणूस, वपूरचा हुंकार, असे कितीतरी कथासंग्रह, ललित लेख खूपच प्रसिद्ध आहेत। तसंच तप्तपदी, ठिकरी आणि वाट एकटीची यासारख्या कादंबऱ्या खूप गाजल्या। वपूंचं लिखाण हे चौफेर होतं, कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र असे सर्व लेखन प्रकार त्यांनी हाताळले। आणि लेखनातली विशेष बाब म्हणजे कथा संपताना कथेत अचानक येणारा ट्विस्ट। त्यांच्या कथांना जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या स्वेर वेड्या मनाचे विविध कंगोरे अधोरेखित करणार आहेत। आज चला दोस्त बोलू काहीमध्ये मी तुम्हाला त्याबद्दलच विचारणार आहे। प्रसिद्ध लेखक वपूंची कुठली कथा किंवा कादंबरी तुम्हाला जास्त भावली, त्या कथेबद्दल मला सांगायचं आहे किंवा त्या कादंबरीबद्दल मला सांगायचं आहे, आणि का भावली तेही सांगायचं आहे, बरं का? नुसतं नाव सांगून चालणार नाही। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, वपूंची कुठली कथा किंवा कादंबरी तुम्हाला जास्त भावली ते सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 32 आणि 45 15 41 33। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66

रसिकव प्रसिद्ध लेखक वपू काळे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं मी तुम्हाला विचारलंय की त्यांची कुठली कथा किंवा कादंबरी तुम्हाला जास्त भावली आणि का, ते मला तुम्ही सांगायचंय. गणेश जोशी यांचा दूरध्वनी आला होता आणि ते म्हणतात मी कादंबरी वगैरे वाचली नाही पण टी व्हीवर त्यांचे कार्यक्रम व्हायचे कथा कथनांचे वगैरे, तर ते मी ऐकलेत आणि ते मला आवडले असं त्यांनी मला सांगितलंय गणेश जोशींनी. तुम्हालाही त्यांची कथा किंवा कादंबरी वाचली असेल आणि भावली असेल तर मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहे 02245 1431 32 आणि 45 15 41 33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तुम्ही व्हॉट्सअप संदेश पाठवू शकता बरं का.

रसिका चला दोस्तो बुलूकाहीमध्ये मी तुम्हाला विचारलंय की वपूंची कुठली कथा किंवा कादंबरी तुम्हाला भावली. मला नीलांबरी कुलकर्णी यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आणि त्या म्हणतात की वपूंची वपुरुझा या कथासंग्रहामधली पार्टनर ही कथा त्यांना आवडली असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. आणि शिल्पा तोडणकर यांनी मृत्युंजयचा उल्लेख केला आहे, पण मला वाटतं मृत्युंजय हे वपूंची कथा किंवा कादंबरी नसावी. अशोक पाटील म्हणतात आहेत, अशोक पाटील म्हणतात आहेत की दूरदर्शनवर कथा कथनांचे कार्यक्रम ऐकलेले आहेत, पण त्यांच्या कथा किंवा कादंबरी वाचल्या असतील आणि त्या तुम्हाला नक्की आवडल्या असतील तर मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहे 02245141432 आणि 45151433. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
4: हो, नक्कीच।
3: भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
4: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
3: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटीपी आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
5: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या।
6: नमस्कार, मी बेला शेंडे। ऑथेंटिक मेलेडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो।
7: चला दोस्तो, बोलू काही, हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। वपू काळे यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्तानं मी तुम्हाला विचारलंय की त्यांची एखादी कथा आवडली असेल तर सांगा किंवा कादंबरी आवडली असेल तर सांगा। आणि मला वासंती पुरंदरे यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे आणि ही वाट एकटीची ही कादंबरी त्यांना आवडलेली आहे। मिनल कुलकर्णी यांचा दूरध्वनी आला होता आणि त्यांनी शहाणी सकाळ या कथेचा उल्लेख केला, एकदम फ्रेश वाटतं ती कथा वाचल्यानंतर असं त्यांचं म्हणणं आहे। मिलिंद टिपणीस यांनी दोन पुस्तकांचा उल्लेख केलाय, भूलभुलैया आणि आपण सारे अर्जुन। सुनील दापोरेकर यांचाही दूरध्वनी आला होता पण त्यांना प्रश्न नीट समजला नाही, ते वपू काळेंबद्दल मी विचारलं होतं आणि वपू काळे यांचा स्मृतिदिन असल्यामुळे आपण फक्त प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या साहित्याबद्दल बोलत आहोत। त्यांची एखादी कथा किंवा कादंबरी तुम्हाला जास्त भावली असेल, आवडली असेल तर मला नक्की सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 42 32 आणि 45 15 41 33। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेश पाठवू शकता।

बापू काळेंच्या पुस्तकांबद्दल साहित्याबद्दल बोलतोय आपण आणि मला श्रेय राऊत, मिलेश गजानन राऊत, आर्य मिलेश राऊत यांनी मला व्हॉट्सअप संदेश पाठवलेला आहे आणि पार्टनर आणि ठिकरी या दोन पुस्तकांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात आहेत की बापू काळे यांची ही वाट एकटीची ही कादंबरी आवडली कारण त्यामध्ये एक स्त्री आपल्या लहान मुलाला समाजाची बंधनं झुगारून वाढवते. क्या बात आहे. गुलाब गायकवाड म्हणतात आहेत की विषय छान निवडला आहे, कार्यक्रम मस्त आहे. बरं. मंगेश म्हात्रे म्हणतात आहेत की बरं, आदरांजली वाहिलेली. मी तुम्हाला विचारलं आहे रसिक हो की बापू काळे यांची कुठली कथा किंवा कादंबरी तुम्हाला जास्त भावली आवडली आहे ते मला सांगा. दूरध्वनी क्रमांक आहे 02245415342 आणि 4515413. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

रसिकाव बापूंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचं कथानक तरळतं आणि कथा वाचून झाल्यावरही त्यातले एक एक प्रसंग स्लाइड शोप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत राहतात. लेखकाला कथा आपली वाटावी असंच बापू लिहायचे. बापूंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, एक सखे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं अशा अनेक पुस्तकांवर आणि त्यांच्या कादंबऱ्या आणि कथांवर वाचक प्रियतेची मोहर उमटली आहे. मी गोपी भोसले, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आत्तापुरतं थांबतो. एक गाणं तुम्हाला नक्की ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
0: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR-मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT-ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथे कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. DRI-च्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये

4, खेडमध्ये 2, तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी सार. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी सार 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: नमस्कार रसिको, दुपारच्या निवांत वेळी तुम्ही ऐकताय न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. आज आहे संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ आणणारे गायक नट नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं आज आपण बालगंधर्व या मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत आणि त्या चित्रपटातली गाणीसुद्धा ऐकणार आहोत.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: नमस्कार, मी महेश कोठारे. मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी.
4: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते ₹30,000 इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसलेत, त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणाऱ्या रसिकांकरता उंची अत्तरावं आहे हा नारायणरावांचा अट्टहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत. सहकारी सांगतात, नारायणराव आता हे ₹30,000 बँकेत जमा करतो. यावर नारायणराव म्हणतात, हो चालेल, एवढं अत्तराचं बिल चुकतं करा आणि उरलेली रक्कम बँकेत टाका. किती झाले अत्तरांचे? सहकारी विचारतात. नारायणराव म्हणतात, 25,000. याला म्हणतात रसिकता, याला म्हणतात शौक. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे दृश्य नारायणराव अर्थात बालगंधर्वांचा राजेशाही थाट अधोरेखित करतं.

गडकरी मास्तर जरा आजारीच वाटत आहेत. नारायणराव त्यांना भेटायला आलेत. मास्तर, मला एक नाटक द्या. नारायणरावांच्या चेहऱ्यावर मास्तरांबद्दलची भक्ती आणि आदर. मास्तर म्हणतात, अहो नारायणराव, द्रौपदी, सुभद्रा, भामिनी या सगळ्या तुमच्या नायिका भरजरी वस्त्र नेसणाऱ्या. माझ्या नाटकाची सिंधू गरीब आहे, चालेल तुम्हाला? मास्तर, तुमचं नाटक मिळणार असेल तर फाटक्या वस्त्रातली नायिकाही मी करायला तयार आहे, पण मला नाटक द्या. ठीक आहे असं म्हणून गडकरी मास्तर एकच प्याल्याची वही नारायणरावांच्या हाती ठेवतात. एकच प्याल्याच्या तालमी सुरू होतात आणि त्याच वेळेला गडकरी मास्तर गेल्याची बातमी येते. नारायणराव हात जोडत आबाळाकडे पाहत मास्तर असा ठाव फोडतात. चित्रपटातलं हे दृश्य बघून अक्षरशः गलबलून येतं. ऐन प्रयोगाच्या वेळेला स्वतःच्या मुलीच्या निधनाची वार्ता समजूनही शो मस्ट गो ऑन या न्यायानुसार रसिकजनांच्या सेवेत जराही कुचराई होणे नाही असं म्हणत रंगमंचावर नाही मी बोलत हे पद लढिवाळपणे रंगवणारे बालगंधर्व आणि सुबोध भावेंचा तो प्रतिमा अभिनय, हे सगळं न विसरता येण्यासारखं.

रसिका, संगीत सूर्या केशवराव भोसलेंच्या भूमिकेत असलेले राहुल देशपांडे मस्त झुपकेदार मिशा फेटा वगैरे बांधून धैर्यधर झालेत. रंगमंचावर त्यांच्यासोबत साक्षात बालगंधर्वांची भामिनी उभी आहे. संयुक्त मानापमानाचा प्रयोग सुरू आहे. नाट्यपदांना श्रोत्यांमधून मनमुराद ता देते. खर्चाची पर्वा नाही. रसिकांकरता जे जे उत्तम उदात्त उच्च असेल तेच मी देईन या सततच्या ध्यासापायी नारायणराव नेहमी कर्जात बुडालेले. संयुक्त मानापमानाच्या प्रयोगामुळे बऱ्यापैकी रक्कम जमते, पण स्वतःच्या कर्जाची पर्वा न करता नारायणराव ती रक्कम टिळकांच्या स्वराज्य फंडाला देतात. पण उदार उमद्या मनाचे केशवराव नारायणरावांना म्हणतात, तुम्ही काळजी कशाला करता, मी आहे तुमच्यासोबत, आपण अजून प्रयोग करू आणि तुमचं कर्ज फेडू. पण नारायणराव बालगंधर्व या शाबित यक्षाच्या नशिबी काही वेगळंच, हे सगळं ठरतं आणि खुद्द केशवराव भोसलेच निवर्ततात.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
4: रसिक, बोलबाटाचा जमाना येतो आणि नाटकधंदा मागे पडतो. मराठी रसिकांच्या पदरात अलौकतीचं, संपन्नतेचं, समृद्धीचं, श्रीमंतीचं दान टाकणाऱ्या एका जमान्यात उत्तुंग वैभवाचे दिवस पाहिलेल्या बालगंधर्व या शापित यक्षाच्या आयुष्याला उतरती कळा लागते. गदिमांचं एक वचन आहे, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. तेच खरं. शेवटी वार्धक्याने झुकलेले, थकलेले, कसलेले, किंचित लंगडणारे बालगंधर्व मावळत्या सूर्याला नमस्कार करतायत आणि पडदा पडतो. नो रिग्रेट्स. जा बाई नियती, तुला माफ केलं मी. मंडळी, बालगंधर्व या सिनेमाबद्दल मी काय आणि किती बोलू. शुक्रवार 6 मे 2011 या दिवशी मराठी रजतपटाच्या पत्रिकेत सारे ग्रह एकवटले आणि नितीन देसाईकृत बालगंधर्व हा चित्रपट प्रदर्शित झाला.

नितीन देसाईंनी हे अवघड अजोड शिवधनुष्य फार सुरेखरित्या पेललं. अक्षरक्षा भव्य दिव्य आभाळ एवढं मोठं काम त्यांच्या संपूर्ण टीमनं केलंय. नितीन देसाई हे स्वतः एक उच्च दर्जाचे कला दिग्दर्शक होते, त्यामुळे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सार काही आपल्या चित्रपटात हवंच हा त्यांचा अट्टहास, हे वेड. पण या वेडापायीच बालगंधर्व हा उच्च दर्जाचा चित्रपट निर्माण झाला आणि चित्रपटातील बालगंधर्वांची उंची, भरझरे पैठण्या, दागदागिने, केशभूषा, वेशभूषा हे सगळं अतिशय नेत्रसुखद. दिग्दर्शक रवी जाधव, पटकथा संवादकार अभिराम भडकमकर, महेश लिमेंची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, चित्रपटातले सगळे कलाकार, खूप खूप मेहनत घेतली या सगळ्यांनी.

रसिक हो, चित्रपटात जरी बालगंधर्वांचीच जुनी पदं घेतली असली तरी त्याचं उत्तम संगीत संयोजन कौशल इनामदार यांनी केलं आहे आणि बालगंधर्वांच्या पदांव्यतिरिक्त कौशल इनामदार यांची स्वतःची ही तीन गाणी या चित्रपटात आहेत आणि तीही सुंदर, खास करून परवर दिगार ही प्रार्थना जी आपण मगाशीच ऐकली. बालगंधर्वांची पदं गाणं हे या चित्रपटातलं सर्वात मोठं आव्हान आणि तेच आनंद भाटे यांनी लिलया पेललं आहे. आणि सुबोध भावे बालगंधर्वांच्या स्त्री वेशातला बर्जरी पैठणी नेसलेला सुरे एक सुंदर प्रतिम देखणा असा सुबोध भावे. रंगमंचावरील सिंधू, द्रौपदी, भामिनी, सुभद्रा एकापेक्षा एक देखण्या जमल्यात.

रसिकः नारायण श्रीपाद राजहंस अर्थात साक्षात बालगंधर्व आणि त्यानिमित्तानं मराठी संगीत मराठी कला वैभवशाली असलेली मराठी संगीत रंगभूमी मराठी माणसाची कला याची समर्थ ओळख आजच्या तरुण पिढीला झाली. चटकाच लावून जातात बालगंधर्व. स्वयंवरात दादा ते आले ना अशी एंट्री घेत जगाला नाथ हा माझाचं स्वरामृत भरभरून पाजणाऱ्या बालगंधर्वांना अखेरीस रंगमंचावर संवाद म्हणताना ठसका लागतो आणि त्यांची तोंडातली कवळी खाली पडते. आणि तेव्हाचा सुबोध भावेंचा तो चेहरा अपमानित खिन्न रडविला. कोण आहे ही नियती? काय आहे तिचा न्याय? माहीत नाही. तुमच्या आमच्या पदरी शेवटी उरत ते फक्त यमनातलं नाथ हा माझा आणि तेच अमृत आहे, तेच अक्षय आहे, तेच चिरंतन आहे.

रसिकभाऊ बालगंधर्वांनी संगीत रंगभूमीवर वैभवशाली इतिहास रचला आणि हा इतिहास आज कलेच्या रूपात जिवंत आहे. आज आपण या वैभवशाली इतिहासाला उजाळा दिला. आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात विराम घेण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 4 मी गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी. हा कार्यक्रम ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

मराठी ठळक बातम्या. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यांच्या निमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी

टी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषध मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिलाय. या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: राम राम मंडळी, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी रंगा तुमचं मनापासून स्वागत करतो. बरं का, आज आहे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. शाहू महाराजांनी त्यांच्या समध्या जीवन कार्यात काय लोककल्याणाचं समाज उद्धाराचं काम केलं आणि त्यांनी केलेल्या कामामुळं त्यांना लोककल्याणकारी राजा असं म्हणलं जातं. महाराष्ट्र शासनाकडनं त्यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातोय आणि शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक कार्यांची माहिती घेतल्यावर त्यांना लोककल्याणकारी राजा का म्हणलं जातं याची प्रचिती येते.

मंडळी छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. त्यांचा जन्म 26 जून 1874 ला कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगरावान राधाबाई यांच्या पोटी झाला. आता चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेली. राजश्री शाहू महाराजांची माहिती घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही घराण्यांमधील लय जणांची नावं एकसारखीच असल्याचं लक्षात ठेवावं लागेल. बरं घ्या, शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू ही नावं लय पिढ्यांमध्ये दिसतात, तसंच शाहू हे नाव बी लय जणांचं असल्याचं दिसतं. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू आणि कोल्हापूरचे शाहू महाराज हे इतिहासात जास्त प्रसिद्ध असल्यामुळं या दोन व्यक्तींमध्ये गल्लत होण्याची शक्यता असते. सातारचं छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराज येगळे आणि कोल्हापूरचं राजश्री शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे महाराज येगळे हे लक्षात घ्यायला पाहिजे.

मंडळी छत्रपती शाहू महाराजांवर महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाचा लय प्रभाव होता बरं का. छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातलं महात्मा फुले यांचे खरेखुरे वारसदार होते. सक्तीच्या मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला गरज आहे असं सांगून त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणासाठी सवलती जाहीर केल्या. महाराष्ट्रानं छत्रपती शाहू महाराजांचा शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला आणि भारतातल्या वसतीगृहाचे आद्य जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा गौरव केला जातो. ते कल्याणकारी राजा होते. एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचं कार्य करणाऱ्या अखिल भारतवर्ष क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर इथं भरलेल्या 13व्या अधिवेशनात शाहू महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली.

0: मंडळी 2 एप्रिल 1894 ला शाहू महाराजांकडे कोल्हापूरच्या राजकारभाराची सूत्र आली. त्यांनी आपल्या सामाजिक बदलांच्या चळवळीला आधीपासूनच सुरुवात केली होती. ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष होते आणि या शैक्षणिक सामाजिक विचारांना पुढे गती येत गेली. शाहू महाराजांनी सत्तेवर येतात समध्यात आधी संसारातल्या समध्या तालुक्यांना भेट दिली. पन्हाळ्याला गेल्यावर त्यांनी पन्हाळ्याला चहा कॉफीची लागवड करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे बुधरगड भागात बी चहाची लागवड त्यांनी सुरू केली. कोल्हापूरला ऊसाच्या उत्पादनामुळे लय गूळ तयार होत असला तरी तिला बाजारपेठेचं स्वरूप आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही व्यापारी पेठ सुरू केली आणि ते एक गोळाचं केंद्र तयार झालं. कोल्हापूर संस्थानाला शाहू महाराजांच्या काळात प्लेग तसंच लई याळा दुष्काळाला तोंड द्यावं लागलं. मात्र शाहू महाराज या संकटाच्या काळात स्वतः पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणत होते. याच काळात त्यांनी लोकांच्या औषधोपचाराची सोय केली, स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिलं आणि अनाथालय सुरू केली आणि मुलांच्या पालनाची सोय बी केली. प्लेग तसंच इतर साथीच्या काळामध्ये गावागावातल्या स्वच्छतेसाठी ते प्रयत्न करत होते.
1: वावळातल्या

0: आणि परकीया ते खडे सारिले विजयाचे चौघडे आणि महाराष्ट्र मंदिरावर हा भगवा ध्वज फडफडे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र,
1: जय महाराष्ट्र. मंडळी ग्रामीण भागातनं शहरी भागात शिकायला येणाऱ्या विविध जाती धर्माच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी वसतिगृह स्थापन केली. शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षकांसाठी मेरिट प्रमोशन योजना राबवली. तर 1917 आदेश काढून शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. कोल्हापूर संस्थानातल्या गोरगरीब घरातल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचं दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. शाहू महाराजांनी तांत्रिक शिक्षणाला महत्व देण्याबरोबरच लष्करी शिक्षणाची दारं खुली केली आणि शाहू महाराजांनी विधवा विवाहाचा कायदा करून पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. तर आंतरजाती विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी केला आणि या समाजातल्या अनिष्ट चालीरीतींवर हल्ला चढवला.

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी फिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
1: मंडळी सांज जपारी हा कार्यक्रम सुरू आहे.

रंगा तुमच्या बराबर आहे. शाहू महाराजांनी का नाही कोल्हापुरात कापड गिरणी भी सुरू केली. याआधी भी त्यांनी कापड उद्योगासाठी संस्थानात प्रयत्न केले होते. किर्लोस्करांना महायुद्धाच्या काळात लोखंडाची कमतरता भासली तेव्हा शाहू महाराजांनी संस्थानातल्या लोखंडी तोफा देऊन त्यांच्या कारखान्याचं उत्पादन कायम राहावं यासाठी मदत केली. नंतरच्या काळात भी त्यांनी अशी लोखंडासाठी मदत केली होती. संस्थानातल्या उद्योगाची शेतीची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात धरण आणि कालव्यांची योजना आखली. 1909 साली राधानगरी धरणाचं काम भी सुरू झालं. उद्योगाबरोबरच का नाही त्यांनी सहकारी संस्थांना चालना देण्याचं काम केलं. तेव्हाच्या भारत सरकारचा सहकार कायदा संस्थानाला लागू केला आणि 1913 साली कोल्हापुरात कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू केली. आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात लय वेळा शेती आणि उद्योगाची प्रदर्शनं भरवली होती आणि त्या प्रदर्शनांना त्यांनी भेटी भी दिल्या होत्या.

0: मंडळी शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन मल्लांना राजश्रय दिला. कुठल्याही क्षेत्रातले जे गुणी लोक असतील का नाही त्यांना कोल्हापुरात आणण्याची महाराजांना लय हौस होती. अल्लादिया खान सारखा गानमहर्षी, बाबूराव पेंटरांसारखा चित्रमहर्षी कोल्हापुरात आपल्या कलानंदनात मग्न असायचे. महाराज हे कलेची एवढे भोगतोय की आपल्या जवाहर खाऱ्यातलं दागिनं बी ते नाटक मंडळींना वापरायला द्यायचे. गोविंदराव टेंबेंनी कंपनी काढली आणि तिला महाराजांचा मोठा आधार मिळाला. गोविंदरावांच्या पेटी वादनाचं महाराजांना लय कौतुक होतं. शिवसंभव नाटकातला शिवजन्माचा प्रसंग येतात शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरनं उठून उभे राहिले आणि त्यांनी नाटकातल्या शिवाजी महाराजांना लवून मुजरा गेला. असा मोठ्या दिलाचा हा राजा होता मंडळी.
1: राजाने जा

मंडळी, महाराष्ट्राच्या समाजकारणात लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज यांचं ग्रह काय जमलं नाहीत ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होती. पण कोल्हापूरची गादी ही शिवाजी महाराजांची गादी म्हणून लोकमान्यांना गादीचा अभिमान आणि गादीच्या वारसाबद्दल आदर होता. लोकमान्य टिळकांशी वेदोक्त प्रकरणावरनं कितीबी मतभेद असलं तरी इंग्रजांशी निधडपणानं लढणाऱ्या लोकमान्यांबद्दल शाहू महाराजांना आदर होता. महाराज भोजनासाठी पानावर बसले असताना लोकमान्यांच्या निधनाची वार्ता समजली तेव्हा त्यांनी आपल्या पुढचं ताट बाजूला केलं. असा लढावं या पुरुष होणार नाही असं म्हणाले आणि पाठावरनं उठले. छत्रपती शाहू महाराजांना का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लय आदर आणि अभिमान होता म्हणून ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबई इथं त्यांच्या घरी गेले, त्यांचा सत्कार केला आणि त्यांना वृत्तपत्र काढण्यासाठी आणि इतर शिक्षणासाठी आर्थिक मदत करून माणगाव परिषदेत बांधवांना त्यांचा परिचय करून देऊन सांगितलं की माझ्यानंतर तुमचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच असतील. असा मोठ्या मानाचा राजा होता.

आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे. तेव्हा घाव घालायचाच.

मंडळी, छत्रपती शाहू महाराजांनी व्यवसाय निर्बंध दूर करून अस्पृश्यांना व्यवसाय स्वातंत्र्य दिलं, जातीभेदाला कडाडून विरोध केला. महाराजांच्या या लोककल्याणकारी कार्यामुळे खरे खुरे लोककल्याणकारी राजा होते. शिक्षणाबिगर तरुणोपाय नाही अशी घोषणा त्यांनी केली. राज्य सोडावं लागलं तरी 72 पण प्रजेच्या सेवेचं रत सोडणार नाही असं शाहू महाराजांनी ठासून सांगितलं. आपल्याला आज शोधून बी असा माणूस सापडणार नाही, म्हणूनच त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या दिलाचा राजा असं म्हणलंय. ही वॉज अ किंग बट डेमोक्रेटिक किंग, असं गौरवोद्गार भाई माधवराव बागल यांनी शाहू महाराजांबद्दल काढलं.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: मंडळी सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि रंगा आज तुमच्या बरोबर आहे. बदलाच्या सांध्यावर उभे असलेल्या महाराष्ट्रात कला, क्रीडा, साहित्य, सुधारणा, शिक्षण, उद्योग, शेती अशा समद्याच क्षेत्रामध्ये का नाही शाहू महाराजांनी चोख काम केलं होतं. दोन वर्गातला भेद नष्ट व्हावा यासाठी राजसत्तेचा, अधिकाराचा नेमका वापर करणारं नेतृत्व त्यांनी जोपासलं आणि समाजाची सुधारणा म्हणजे देशाची सेवा ही एकमेव ब्रीद त्यांनी डोळ्यांसमोर ठेवलं. 48 वर्षाचं अल्पायुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी पुढल्या शतकांच्या सुधारणा करूनच विश्रांती घेतली अशा या दूरदृष्टी लोकराजाला मानाचा मुजरा.

सारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्ताच्या घरात शुभारात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गाणी मी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह. केला शाहिस्ता

मंडळी आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची, नाही तुम्हाला गाणं ऐकवणार आहे. गाण्यानंतर 5 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल. उद्या 5 ते 8 वाजता FM रेनबो वर भूषण तुमच्या बरोबर असणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. राम राम.

नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरिता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे. जमीन कुणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही

सहभाग असेल. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजरा होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR-मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, नागपूर मेट्रोच्या कन्हानपर्यंत विस्ताराला देखील मान्यता, अंमली पदार्थांचा विळखा हा तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या यवतमाळमध्ये जाहीर सभा, देशभरात 29 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताहाचं आयोजन आणि वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे। त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल। हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। दरम्यान नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली। या कामावर 310 कोटी 35 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। आज अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो आहे। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं।
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी।
0: अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जागृती करणाऱ्या आफ्टर पार्टी या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचं नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुमारे 200 नागरिकांच्या उपस्थितीत चित्रपटाचा विशेष प्रीमियरही पार पडला। महाराष्ट्र पोलीस आणि दिव्यम स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेला हा चित्रपट युवकांमध्ये नशाविरोधी जनजागृती करण्याचा संदेश देतो। याशिवाय जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांनी ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं। या मॅरेथॉनमध्ये 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं महत्व अधोरेखित केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रात्री यवतमाळ इथं दाखल होणार असून ते उद्या सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये जाहीर सभा घेणार आहे। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहे। दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांनी ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही टीकेला कामानं उत्तर देतो असा टोला लगावला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे। 2619 पदांची भरती यातून केली जाणार आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांना उद्यापासून 17 जुलैपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील। देशभरात आज मुहरम पाळला जातोय। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्धता राहण्याची प्रेरणा देत राहील। मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहे। त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। स्मारक समिती दीक्षाभूमी संदर्भात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सार्वजनिकरित्या सांगणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत प्रसारमाध्यमांना दिली। दीक्षाभूमीचं व्यवस्थापन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं टीका त्यांनी केली। या कृतीमुळे समाजात चुकीचा संदेश पसरला असून धम्म बांधवांमध्ये रोष निर्माण होत असल्याचं ससई यांनी सांगितलं। दरम्यान मिशन बहुजनच्या वतीनं उद्या दुपारी 2 वाजता सिव्हिल लाईन्स इथं रवी भवन इथं मुक्त परिषद आयोजित करण्यात आली आहे। दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात व्यापक चर्चा घडवून आणणं, लोकशाही पद्धतीनं व्यवस्थापन अधिक सक्षम करणं आणि सर्व समाज घटकांचा सहभाग वाढवणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असं ते म्हणाले।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यावर भारत सरकारच्या सूचनेनुसार देशभरात 29 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात हा सप्ताह अत्यंत व्यापक स्तरावर आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सहकार आयुक्तालय आणि राज्यातील प्रमुख सहकारी महासंघांनी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, कृषी संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, महिला आणि युवक सहकारी संस्था तसंच सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावरील सहकारी संघटनांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत राहील आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावरच्या केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतील योगदान अमूल्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संदेशात केलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या महाराष्ट्र लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीनं शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात झालेल्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेत चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा इथं आधुनिक व्यावसायिक विमानतळ उभारण्याचा मुद्दा मांडला आहे. विद्यमान धावपट्टीचा विस्तार करून ती 1800 मीटरपर्यंत वाढवणं, आवश्यक जमीन अधिग्रहित करून सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन विमानतळ उभारणं आणि चंद्रपूरला व्यावसायिक विमानसेवेच्या नकाशा आणणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत मोरवा विमानतळाच्या उभारणीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यासह सुनगाव परिसरात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं खरीप पेरणीला वेग आलाय. अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक बैलजोडी आणि तिफणाच्या सहाय्यानं सोयाबीन आणि तुरीच्या आंतर पिकाची पेरणी सुरू केली आहे. अल्निनोच्या संभाव्य प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागानं शेतकऱ्यांना आंतरपीक पद्धती, कमी कालावधीच्या वाणांचा वापर, बीज प्रक्रिया आणि संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचं आवाहन केलंय. आज वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा वगळता हा येलो अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आज संध्याकाळच्या सुमारास नागपूर शहरात मध्यम स्वरूपाच्या सरींनी दखल दिली. या पावसामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळालाय. याशिवाय आगामी काही तासात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूर मेट्रोच्या कन्हानपर्यंत विस्ताराला देखील मान्यता. अंमली पदार्थांचा विळखा हा तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या यवतमाळमध्ये जाहीर सभा. देशभरात 29 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताहाचं आयोजन आणि वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्त्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक स्थैर्य आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृह

0: मंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,90,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले. NDPS कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्या

0: असं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
1: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता MPSC एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी MPSC ने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: 2 किंवा जास्त पूर्वपरीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्वपरीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला T20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर। सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSCचा निर्णय। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी, 79 लाख रुपये जप्त। व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर, 3000 अधिक नागरिक जखमी। आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान। भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला। ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं। या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है। पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस। इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शाह यावेळी म्हणाले। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला। या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे। गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे। मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे। पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे। नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी

0: साहित्य आयोगाच्या अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
1: राज्य सेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदत कार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट एक मध्ये नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4थ्या षटकात 2 बाद 47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित आयएसएसएफ जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3,000+ नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 27 जून, वार शनिवार, पहाटेचे ठीक 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात.

पहाटेचे ठीक 5:20 होत आहेत मंडळी. आपलं मन ही एक सुपीक भूमी आहे. होय, आपलं मन ही एक ग्रहणशील आणि सुपीक अशी भूमी आहे. त्यात आपण कोणत्या प्रकारचे विचाररूपी बीज पेरतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या भूमीत सुद्धा जे पेराल तेच उगवतं. चांगलं पेराल तर चांगलं आणि वाईट पेराल तर वाईटच उगवणार. तेव्हा अशा या सुपीक भूमीप्रमाणे असणाऱ्या आपल्या संवेदनशील मनाची भावना आणि प्रवृत्तीची चांगली जडणघडण व्हावी यासाठी आपल्या या भूमीची वरचेवर चांगली मशागत सुरू ठेवायला हवी. तिला पोषक आणि प्रेरक खतपाणी घालत चला. म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टींचं वाचन करायला हवं, चांगल्या गोष्टी आपण सतत ऐकायला हव्या, निसर्गाच्या सान्निध्यात जायला हवं, सकारात्मक विचार करायला हवे. त्यातून म्हणजे आता ही जी पेरणी केली जाईल त्यातून जे उगवलं जाईल ते अतिउत्तम आणि शरीराला, प्रत्येकाच्या मनाला मानवणारं, मनाला सुखावणारं आणि एक सकारात्मक दिशा देणारं असं नक्की असणार आहे. बघा प्रयत्न करून.